0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिहि FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकतात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसो आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 16 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. सुखात दुःख देणारे खूप असतात, पण दुःखात सुख शोधण्याची हिंमत आपणच बाळगली पाहिजे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची सुरुवात झाली आजच्याच दिवशी. गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय झाला. शंकरदयाळ शर्मा यांची भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. दिवस होता आजचा. अपोलो 11 अंतराळ यान यशस्वी प्रक्षेपण झाले तेही आजच्याच दिवशी. अमेरिका देशात जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले. स्वीडिश बँकेने तयार केलेल्या चलन नोटांचा वापर सुरू झाला तोही आजच्याच दिवशी. साल होतं 1661. आता आजचे जन्मदिवस पाहू. कॅटरीना कैफ हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म आजचाच. धनराज पिल्ले भारतीय हॉकीपटू, पद्मश्री, ध्यानचंद खेलरत्न यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. लेरिस एन्झर विकिपीडियाचे सहसंस्थापक यांचाही जन्म आजचाच. प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे लेखक आणि प्राध्यापक यांचाही जन्म आजच आहे. शृंगी नागराज भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. के व्ही कृष्णराव भारतीय भूदल प्रमुख यांचाही जन्म आजच आहे. स्वामी शांतानंद सरस्वती ज्योतिर्मठाचे शंकराचार्य यांचाही जन्म आजच. अरुणा असफ अली स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न पद्मविभूषण यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आज राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात करते मेष राशीपासून. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहील. वृषभ रास, आज तुम्हाला कामात यश मिळेल. तुम्हाला सन्मान आणि बक्षीसही मिळणार आहेत. नोकरीत इतरांचा पाठिंबा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन रास, आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमचे भाग्य वाढू शकते. कुटुंबात समृद्धी येईल आणि सर्व चांगली कामे पूर्ण होतील. कर्क रास, आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा धोकादायक असू शकतो. व्यवसायात आवश्यकतेनुसार तुम्ही जोखीमही घेतली पाहिजे. सिंह रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कामाच्या बाबतीत काही बदल संभवतात. तुम्ही कधीही बदलाला घाबरत नाही, परंतु आज सरकार किंवा व्यवस्थेतून बदल होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. कन्या रास, आज तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तब्येतीच्या कारणाने तुम्ही अस्वस्थ व्हाल. व्यावसायिक विकासासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरू शकतात. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहाराशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज काही कारणास्तव नोकरीत समस्या उद्भवू शकते, कौटुंबिक समस्या देखील त्रासदायक होऊ शकतात. रुचिक रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज शुभकामांमध्ये तुमची रुची वाढेल. आज तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. धनुरास, कामकाजाच्या क्षेत्रात आज तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळू शकेल. जर तुम्ही तुमचे काम गांभीर्याने केले तर तुम्हाला यश मिळेल. मकर रास, आज तुमच्या घरातील सदस्यांशी काही वाद होऊ शकतात परंतु तरीही तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुंभ रास, ग्रहांचा विशेष योग तुम्हाला आज आर्थिक यश मिळवून देईल. तुमच्या सौम्य बोलण्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. आणि शेवटची मीन रास, आजच्या नोकरी आणि व्यवसायात इच्छित परिणाम मिळाल्याने मन आनंदी होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र म्हणू

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकार आणि मनोविकास तज्ञ, मानसोपचार तज्ञ. मानसिक आरोग्य या संवादमालेत आज आपण मानसिक आजारांचे दोन महत्त्वाचे प्रकार पाहणार आहोत, किंवा मानसिक आजारांचं वर्गीकरण पाहणार आहोत. मानसिक आजारांचं सर्वसामान्यांना समजेल असं वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये करता येतं. सायकोसिस किंवा विकृत मनस्थिती आणि न्यूरोसिस म्हणजे कमकुवत मनस्थिती. लक्षात घ्या, कमकुवत मनस्थिती ही आपल्यापैकी 95% लोकांची असू शकते, किंवा कधी ना कधी तरी कोणत्या ना कोणत्या प्रसंगात कमकुवत मनस्थितीचा आपल्याला सामना करावा लागतो, किंवा ती आपण अनुभवलेली असते. म्हणूनच कमकुवत मनस्थिती म्हणजे न्यूरोसिस आणि विकृत मनस्थिती म्हणजे सायकोसिस यातील फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यूरोसिस किंवा कमकुवत मनस्थितीत व्यक्तिमत्वात अगर वागण्यात बदल होत नाही, मात्र सायकोसिस किंवा विकृत मनस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बदल होतो. या आजारामुळे सुदृढ व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात, व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यात मोठा बदल झाल्याचं दिसून येतं. न्यूरोसिसमध्ये किंवा कमकुवत मनस्थितीमध्ये परिस्थितीचा विचार अगर मीमांसा केली असता लक्षणं का दिसून आली हे समजून येतं. उदाहरणार्थ, जवळच्या व्यक्तीला अपघात झाल्यामुळं प्रवास करण्याची भीती वाटणं, किंवा महत्त्वाच्या हव्या त्या कोर्सला, उदाहरणार्थ MBBS किंवा IIT इंजिनिअरिंग, अशा प्रकारचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्या कोर्सला प्रवेश न मिळाल्यामुळं नैराश्य येणं हे कमकुवत मनस्थितीचं लक्षण आहे. परंतु सायकोसिस किंवा विकृत मनस्थितीमध्ये मात्र रुग्णाची लक्षणं व परिस्थितीचा विचार केल्यास वागण्यातील बदल का झाला हे समजून येत नाही, किंवा सबळ कारण सापडत नाही. न्यूरोसिसमध्ये रुग्णाला स्वतःला आपल्यात होणारे बदल किंवा लक्षणं समजू शकतात. रुग्ण सांगतो, माझी हल्ली खूप चिडचिड होते, मला खूप टेन्शन येतं, म्हणजे रुग्णाला स्वतःबाबत अंतर्दृष्टी असते. सायकोसिसमध्ये मात्र रुग्णाला आपल्यामध्ये झालेल्या बदलांची कल्पना नसते, म्हणजेच अंतर्दृष्टी नसते. त्याला स्वतःला त्याच्या वागण्यात किंवा बोलण्यात झालेल्या बदलांची जाणीव होत नाही. कुटुंबातील इतर व्यक्ती त्याच्या वागण्या बोलण्यातील बदल डॉक्टरना सांगतात. न्यूरोसिस किंवा कमकुवत मनस्थितीमध्ये रुग्ण आपले वैयक्तिक अनुभव व सत्य परिस्थिती यातील फरक जाणू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाला भीती वाटून छाती धडधडणं, हातपाय कापणं, पोटात गोळा उठणं ही लक्षणं समजून येतात व ही चिंता भीती वाटणं हे फक्त आपल्यालाच होतं याची त्याला स्पष्ट कल्पना असते. सायकोसिसमध्ये किंवा विकृत मनस्थितीमध्ये रुग्ण आपले वैयक्तिक अनुभव म्हणजे सब्जेक्टिव्ह एक्सपेरियन्सीस आणि आजूबाजूची सत्य परिस्थिती ऑब्जेक्टिव्ह एक्सपेरियन्सीस यातील फरक जाणू शकत नाही. उदाहरणार्थ, रुग्णाला होणारे भास किंवा ऐकू येणारे आवाज हे खरोखर अस्तित्वात नाहीत व इतरांना ते ऐकू येत नाहीत, दिसत नाहीत. न्यूरोसिसमध्ये विचार करण्याच्या पद्धतीत फरक, भास होणं इत्यादी लक्षणं दिसून येत नाहीत. न्यूरोसिसमध्ये काळजी वाटणं, चिंता हे सामान्य लक्षण असतं. विकृत मनस्थिती किंवा सायकोसिसमध्ये मात्र विचार करण्याच्या पद्धतीत फरक होणं, भास होणं इत्यादी लक्षणं दिसून येतात. न्यूरोसिसमध्ये रुग्णाचे व्यक्तिमत्व व परिस्थितीतील संघर्ष यामुळे हे आजार उद्भवतात. त्यासाठी समुपदेशनानं व्यक्तिमत्वात व विचार करण्याच्या पद्धतीत सुधारणा होणं आवश्यक असतं. हा बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजार चालूच राहतो. सायकोसिस किंवा विकृत मनस्थिती या अंतर्गत येणारे सिझोफ्रेनिया सारखे आजार हे अनुवंशिकतेमुळं किंवा मेंदूतील रासायनिक बदलांमुळं होतात. तज्ज्ञांकडून योग्य उपचार करून घेईपर्यंत हे आजार चालूच राहतात. न्यूरॉसिसमध्ये इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी अशा प्रकारच्या उपचारांची आवश्यकता नसते व तात्पुरती काही काळ काळजी व उदासीनता नष्ट होण्यासाठी औषधे दिली जातात. अशा आजारात सायकोथेरपी म्हणजेच रुग्णासोबत चर्चा व समुपदेशनाची गरज असते. रुग्णाला लक्षणं कशामुळे व का निर्माण झाली, ती कशी कशी विकसित झाली हे समजून घेण्याची आवश्यकता असते, तरच योग्य मानसोपचार पद्धती वापरता येते. विकृत मनस्थिती किंवा सायकोसिसमध्ये मात्र मेंदूत महत्त्वाचे रासायनिक बदल होत असल्यामुळं औषधांची गरज असते. काही रुग्णांमध्ये इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी सारख्या उपचारांची गरजही असते. उपचार हे दीर्घकाळ व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे लागतात. न्यूरॉसिस किंवा कमकुवत मनस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये राहून उपचार करण्याची अजिबात गरज नसते, अगदी क्वचित अशी आवश्यकता भासते. विकृत मनस्थिती किंवा सायकोसिसमध्ये मात्र काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूनच उपचार करण्याची गरज असते. न्यूरॉसिस किंवा कमकुवत मनस्थितीमध्ये कुटुंबियांच्या आधाराची आणि सहकार्याची आवश्यकता असते. अर्थात सायकोसिस किंवा विकृत मनस्थितीच्या रुग्णांमध्ये त्या रुग्णाशी कसं वागावं बोलावं यासाठी कुटुंबियांना समुपदेशन करावं लागतं आणि कधी कधी कुटुंबियांना सुद्धा मानसिक आधाराची आवश्यकता भासू शकते. कारण रुग्णाच्या या परिस्थितीमुळं मनस्थितीमुळं कुटुंबातील व्यक्तीही चिंताग्रस्त असतात. न्यूरॉसिस किंवा कमकुवत मनस्थितीत रुग्णाला स्वतःलाच मुख्य समुपदेशन केलं जातं आणि विकृत मनस्थिती किंवा सायकोसिसमध्ये मात्र रुग्णाला औषधोपचार आणि कुटुंबियांना समुपदेशन केलं जातं, जेणेकरून ते रुग्णाला मदत करू शकतील व आधार देऊ शकतील. कमकुवत मनस्थिती किंवा न्यूरॉसिसमध्ये अंतर्भूत आजारांची काही उदाहरणं चिंता काळजी किंवा अँझायटी डिसऑर्डर्स, भयगंड म्हणजे फोबिया, मंत्रचळ किंवा OCD इत्यादी प्रकारचे आजार. सायकोसिस किंवा विकृत मनस्थितीमध्ये अंतर्भूत आजार कोणते हे लक्षात घ्या. सिझोफ्रेनिया, मॅनिया, बायपोलर डिसऑर्डर इत्यादी. खूप वेळा हा फरक लक्षात न घेतल्यामुळं कुटुंबातील व्यक्ती विकृत मनस्थितीत रुग्णाला समुपदेशन करा आणि बरं करा असा हट्ट करताना आढळतात. तर यासाठी विकृत मनस्थिती आणि कमकुवत मनस्थिती यातील फरक लक्षात घेऊन डॉक्टरना किंवा मानसोपचार तज्ज्ञांना सहकार्य करणं याची अत्यंत आवश्यकता असते हे लक्षात घ्या. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या युवा शक्तीमध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण रितू रगडे हिला ऐकणार आहोत, जी राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये MSc मध्ये शिकत आहे। तिच्याकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या काही गोष्टी ऐकणार आहोत, तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते। तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू।
1: मृत्यू सही न डरले मणिधर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जी भशीर, दुरदांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा। मृत्यू समोर असतानाही जे घाबरले नाहीत, ज्यांचे डोळे फोडले गेले, ज्यांची जीभ कापली गेली, आणि हे सर्व ज्यांनी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्य रक्षणार्थ केलं, असा तो माझ्या शिवरायांचा छावा शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले। श्रोते हो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज मी ऋतू स्वतःला खूप नशीबवान व सन्मानित समजते की मला तुमच्या समोर माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली। मी राणी चेन्नम्मा विद्यापीठामध्ये गणित या विषयात माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत आहे। मित्र हो, मी मराठा असूनही छत्रपती शिवरायांची वारस असूनही विचारांनी अजूनही मागासलेली होते, कारण मराठी साम्राज्याच्या इतिहासाबद्दल मला थोडंच काही माहीत होतं। पण नशिबाने यावर्षी मी मराठी या विषयाची OEC विषय म्हणून निवड केली, आणि या योगेस वसंत कानेटकर यांच्या इथे ओशाळला मृत्यू या संभाजी महाराजांवर आधारित नाटकाचा अभ्यास करण्याची, हे नाटक पाहण्याची संधी मला मिळाली। आणि त्यात आणखीन भर म्हणजे याच वर्षी सिनेमागृहात आलेला छावा हा सिनेमा। प्राध्यापिका डॉक्टर मनीषा नेसरकर मॅडम या राणी चेन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख आहेत, याच आमच्या मराठी प्राध्यापिका होय। मॅडम विभागाच्या प्रमुख असूनही एकही दिवस त्यांनी क्लास चुकविला नाही। RCU चा मराठी विभाग आता RPD कॉलेजमध्ये स्थलांतरित केला गेला आहे, तरी सुद्धा मॅडम फक्त आमच्या 10 जणांसाठी तेथून विश्वविद्यालयाची वाट गाठत असत। एखादा OEC विषय कमीत कमी 15 जणांनी घेतला पाहिजे, तरच तो चालतो, नाहीतर मग विद्यार्थ्यांना दुसरा विषय निवडावा लागतो। पण मॅडमनी फक्त आमच्या 10 जणांसाठी का होईना मराठी OEC घेतला। खरंच मॅडम तुमचे खूप खूप आभार। आमच्या वर्गात आम्ही फक्त 10 जणच असल्यामुळे मी सर्वांची ओळख करून घेऊ शकले। मॅडमनी आम्हाला फक्त हे नाटकच शिकविले नाही, तर सुरुवात मॅडमनी नाटकाच्या इतिहासापासून केली। नाटक हा वाङ्मय प्रकार कसा अस्तित्वात आला, नाटकाची वैशिष्ट्ये कोणती, नाटकाचे साहित्यिक घटक कोणते, तांत्रिक आणि कलात्मक घटक कोणते, इत्यादी सर्व त्यांनी आम्हाला सांगितले। या नाटकाची सुरुवात मोगल छावणीतून होते। अतिशय क्रूर पण नेहमी अल्लाची भीती असणारा औरंगजेब आपल्याला दिसतो। त्याला नेहमी अल्लाची भीती वाटायची, म्हणून तो नेहमी धार्मिक कार्य करायचा, आणि त्याला वाटायचे की धार्मिक कार्य केल्यानंतर, दानधर्म केल्यानंतर आपली पापे धुतली जातील। तो टोप्या शिवायचा, कुराण शरीफच्या हस्तलिखित प्रति विकून त्यातून आलेल्या पैशातून दानधर्म करायचा, शिवाय नेहमीच अल्लाच्या नावाचा जप करीत असायचा। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबावर नेहमीच दहशत राहिली होती। मराठे मुठभर सैन्यानिशी हजारोंच्या मोंगल सैन्याला तोंड देतात, ते पाहून त्यांना तो पहाडी चुहे म्हणायचा। छत्रपती संभाजी महाराज हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं, अतिशय पराक्रमी बुद्धिमान, आणि त्यांचे सर्वात मोठे गुण म्हणजे साहस आणि निर्धार। शंभूराजांनी मोंगलांशी निकराच्या झुंजी देऊन त्यांची आक्रमणे परतवून लावली, स्वराज्यातील कारस्थाने हाणून पाडली, फितूर लोकांना कडक शिक्षा केली, आणि हे सर्व त्यांनी फक्त 9 वर्षाच्या अल्पावधीत करून दाखवलं। पण शेवटी मुकर्रब खानाने संगमेश्वरी राजांना ताब्यात घेतलं, त्यांना साखळदंडाने बांधलं, त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र कवी कलश यांना देखील ताब्यात घेण्यात आलं, आणि हे सर्व महाराजांचे मेहुणे गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे झालं। महाराजांची आणि कवी कलश यांची धिंड काढण्यात आली, शेवटी बहादूर गडावर राजांना सोडविण्यात आलं आणि त्यांना औरंगजेब समोर पेश करण्यात आलं। संभाजी महाराज आणि बादशाह यांची नजरानजर होते। संभाजीराजे पुढे दिमाखात पावले टाकत येतात, बादशाह सावधपणे 10 हात अंतर ठेवून मागे सरकतो, भान विसरून तो महाराजांना नखशिकांत न्याहाळतो, नकळत गुडघे टेकतो आणि जमिनीला मस्तक लावून नमाज पडू लागतो व प्रार्थना करतो, ला इलाह इल्लिल्लाह मोहम्मदुर रसूलिल्लाह। इतक्यात कवी कलश म्हणतात, महाराज एक दोहा सुनाव, तुव तप तेज निहार के तखत तजो अवरंग, तुव तप तेज निहार के तखत तजो अवरंग। औरंगजेब किंचाळत, खामोश। संभाजी महाराज म्हणतात, वा कवीजी वा। औरंगजेब महाराजांना उद्देशून, लेकिन राजे एका गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं, आपली ही शानदार मिरवणूक पाहायला आपले मरहूक पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर त्यावर संभाजी महाराज, चुकता हात शहनशाह चुकता हात या घडीला आबासाहेब जिवंत असते तर कदाचित याही पेक्षा शानदार मिरवणूक काढून त्यांनी खुद्द आपल्याला रायगडावर नेलं असतं. औरंगजेब पिसाळून उठत, संभाजी भूलो मत, तू माझा कैदी आहेस, हुकुम फरमावण्याचा अवकाश तुला कुत्त्याच्या मोतीनं मरावं लागेल. राजा म्हणतात, तू तो एक मूर्ख बालक आलमगीर, तू कुत्त्याची मौत कधी पाहिली आहेस? नाही. कुठून, कशी, केव्हा बघणार? जन्म गेला सगळा विश्वासघातात. औरंगजेब, कुत्त्याची मौत बघायला देखील कुत्त्याच्या इमानीचा अनुभव घ्यावा लागतो आबासाहेबांच्या सारखा. आबासाहेबांची चिता पेटली त्यावेळी त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं वाघ्यानं भर पेटत्या ज्वालेत वाघासारखी झेप घेतली. ती तू पाहतास तर आलमगीर, या दुर्दैवी संभाजीला निदान कुत्त्याच्या मोतीनं मरावं लागेल एवढा मान तू खचित दिला नसतास. औरंगजेब म्हणतो, या बाता बोलायला सोप्या आहेत पण आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवन दान देऊ. आणि विचारतो, बताव शंभूराजे, इस स्वराज का खजिना किधर रखा है? शंभूराजे म्हणतात, हा सह्याद्री, हे स्वराज्य, हाच आमचा खजिना आलमगीर. आणि हो, छत्रपती दान घेत नाहीत, दान देतात. मराठे हाक घालून भीक घालतात तुझ्या सरक्यांना, आम्ही घेत नाही. घेऊ मनगटाच्या बाळाने तलवारीच्या जोरावर. हे ऐकून औरंगजेब म्हणतो, ऐ परवरदिगार, ऐ खुदा मालिक, क्यों ऐसा एक पुत्र हमें नाही दिया? महाराज म्हणाले, वयोवृद्ध बापाला कैदेत ठेवलं, मक्केच्या यात्रेकरूंच सोंग सजवीत, भावंडांना विश्वासघातानं मारणारा तू, स्वतःच्या पोरांची कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा जन्माला येईल संभाजी राजा? संभाजी राजा जन्माला येईल तो फक्त मासाहेबांच्या कुशीत आणि स्वराज्याच्या उशीतच. तदनंतर औरंगजेब दुसरा प्रश्न विचारतो, म्हणतो, 8 वर्ष तुम्ही आमच्याशी झुंज देत आहात, हमारा कयास है? आमचे कोणी सरदार या शहजादे तुम्हाला फितूर असले पाहिजे, त्या फितुरांची नावे पेश करा. राजा म्हणतात, बादशाह सलामत, छत्रपतींच्या दौलतीला फितुरांची कीड लागली असली तरी गेली 8 वर्षे आम्ही मोगल सत्तेशी टक्कर देतो आहोत ती आमच्या आबासाहेबांच्या पुण्याईवर आणि या मनगटाच्या बळावर. मोगल सरदाराच्या फितुरीवर नाही की कोणा मामुली शहजाद्याच्या विश्वासघातावर नाही. बादशाह कडाडत म्हणतो, खामोश, आणि संतापाने घुमसत असदला म्हणतो, या जहन्नमीच्या डोळ्यात तापलेली सळई फिरवा, त्याची मगनूर जीभ काटा, त्याचे हात पाय तोडा, चामडी सोला. याद रखना, हा जहन्नमी सीधेपणानं मरता कामा नये, तो ओरडला पाहिजे, किंचाळला पाहिजे, विवळला पाहिजे आणि सरपटत सरपटत आम्हाला शरण आला पाहिजे. त्यावर संभाजीराजे म्हणतात, नैनम छिंदंती शस्त्रानी, नैनम छिंदंती शस्त्रानी, नैनम दहती पावकः, नैनम दहती पावकः. आलमगीर, छाटशील तू हे हात पाय, भाजशील तू हा उभा देह, पण हे हात पाय म्हणजे मी नव्हे कि हा देह म्हणजे मी नव्हे. औरंग्या, वाऱ्यावर समशेर चालवून वादळाचा शिरच्छेद होत नाही कि पाण्याला पेटते पलीते लावून समुद्राची साल सोलता येत नाही. वेदनांची आणि यातनांची भीती कोणाला दाखवतोस? या शिवपुत्र संभाजीला? बादशाह सलामत, माझ्यातला अनादि अनंत मी तर कधीचा स्वतंत्र आहे, मुक्त आहे. लेकिन याद रखना पागल, मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो राजे घडवणारी मराठ्यांची रयत अजून जिंदी आहे. आलमगीर, 8 वर्षाच्या मुकाबल्यात मराठ्यांचा राजा लढतो कसा ते तू पाहिलंस. आता मराठ्यांचा राजा हिंदवी स्वराज्यासाठी मरतो कसा ते तुला दाखवू. महाराजांचे खूप हाल केले जातात, त्यांचे डोळे काढले जातात, अन्न तोडले जाते, चामडी पलीते लावून सोडली जाते, पण महाराज ओरडत नाहीत, विवळत नाहीत आणि निर्भयपणे मृत्यूला कवटाळतात. आणि हे सर्व कशासाठी? फक्त तुमच्या माझ्यासाठी, आपली पिढी मानानं स्वाभिमानानं फिरावी यासाठी. राजाना धर्म परिवर्तन करण्यास सांगितलं जातं. राजे औरंगासमोर झुकले नाहीत का? अरे झुकले असते, वाकले असते तर ऐशोआरामात जगले असते. सोसलं कुणासाठी? तर स्वराज्यासाठी, मराठी साम्राज्यासाठी, आया बहिणींसाठी. केवळ बलिदान दिलंय तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि यामुळेच मराठ्यांचा हा लाडका राजा शिवपुत्र संभाजी मराठ्यांच्या इतिहासात अमर झाला आहे. आणि तो संभाजी राजा पिढ्या पिढ्यांना प्रेरणा देतोय. म्हणूनच आपण साजरा करतो बलिदान मास. पण मित्रांनो, याच बरोबर आपण विचार केला पाहिजे की आपण छत्रपती संभाजी राजांचे गुण आत्मसात करतोय का, की केवळ औपचारिकता म्हणून बलिदान मास साजरा करतोय. बलिदान मास पाळणार असाल तर खुशाल पाळा, पण कशासाठी? राजाने स्वराज्यासाठी सहन केलेल्या यातनांची थोडी का होईना अनुभूती व्हावी म्हणून, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या आत्मबलिदानाचा विसर पडू नये म्हणून. बलिदान मास पाळा राजांसारखे साहसी, निडर आणि पराक्रमी होण्यासाठी. आणि कितीही संकटे तुमच्या समोर आली तरी त्या संकटांसमोर तुम्ही झुकणार नाही. शेवटी चार शब्द राजांसाठी, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे महाराजांचं नाव घे आणि डोळं झाक. अरे महाराजांचं नाव घे आणि डोळं झाक. आणि तुझ्या समोर आलेली संकट तोडून टाक. आणि तुझ्या समोर आलेली संकट तोडून टाक. धन्यवाद.
0: हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रितू रगडे हिला ऐकत होतो, जी MSc मध्ये शिकत आहे, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. संभाजीराजांबद्दलचं खूप छान असं वर्णन तिनं केलेलं आहे. त्यांच्याशी निगडीत ज्या गोष्टी होत्या त्या तुम्ही तिच्याकडून ऐकलेल्या आहेत आजच्या भागामध्ये. कसा होता आजचा एपिसोड मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू धोणी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा, आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणू ध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद. नमस्कार.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायचो. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं फ्रेंड चायला.

0: एकत्र राहताना त्या क्षणा व्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry! Visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
0: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ, अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraf and Jewelers today. Terms and conditions apply.
3: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಕೆಎಲ್ಇ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312 4862 86.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: चा नवा अध्याय वेगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर वेगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रम साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्हा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: Nights Only.
1: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362.

0: Schlaps.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Palgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: ಎಸ್ಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ ಎಂಆರ್ಸಿ ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು ಎಂಆರ್ಸಿ ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08315255200 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
1: ಇಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraf and Dwellers today. Terms and conditions apply.
4: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काय.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500

0: अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: KLA शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.